0: ಹೃದಯಿನ ತೋಲಿ ತರದ ಹೊಸಗಾರಿ ತರನು ಹೈ ಹೊಸಗಾರಿ ತರನು ಹೈ ಮಾಹಿ ಕೈ ಚರನು ಹೈ ಯೋ ತೋ ಮಾಯ ಮರದೈನ ಇಂದ್ರ ನಂತರ ಕಲೆ ಮೋಟು ಬಾರಿ ಲೇಖ್ಯಾತ ಜ್ಯೋತಿ ಶಿಲೆ ಸಿನಮಾ ಹೆರನು ಪರದೈನ ಇಂದ್ರ ನಂತರ ಕಲೆ ಮೋಟು ಬಾರಿ ಲೇಖ್ಯಾತ ಜ್ಯೋತಿ ಶಿಲೆ ಸಿನಮಾ ಹೆರನು ಪರದೈನ ಇದನ್ನ
1: तिम्रो नाम त चिनामा मुठभरि लेख्या छ हैन ज्योतिषीले चिनामा हेर्नु पर्दैन हैन त त्यही त नि गीतले यस्तै भन्यो हैन हुन्छ कार्यक्रममा आउनुभयो धेरै खुसी लाग्यो फेरि फेरिका बसाईमा आउनुहोला न अक्षर पार्नु भएको छ अब रातिको लागि अहिलेको लागि विदा गर्छौ नमस्ते अब तपाई न अक्षरबाट गीत सोच्दै गर्नुहोला हामी पनि एउटा गीत राख्छौ गीतपछि तपाईँको माझमा फेरि आउनेछौ तबसम्मका लागि यो गीत तपाईँको लागि गीतपछि फेरि आउँछौं।

0: FM
1: धमौली FM 94.2 मेगाहर्ज समुदायको आवाज
2: द प्रोडक्शन नेपाल प्रेजेंट्स शिव तांडव स्तोत्रम